0: भुजंग प्रयात शंद
1: वादे वादे नंदी स्वरूपे नो सर्वमान्य समस्ते निधाने
0: नमस्तंगे नमस्तंग परमाते नमस्तंग गंजे नमस्तंग
1: नमस्त काले नमस्तंग पाल नम सर्वदेशे नम सर्वपेशे
0: नमो राज राजे नमो साज साजे नमो शाह शाहे नमो महामाये
1: नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोक रोके नमो सुख सुखे
0: नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतंग नमो सर्व पीतंग
1: नमो सर्व ज्ञान नमो परम दान नमो सर्व मंत्र नमो सर्व जंत्रंग
0: नमो सर्व दृसंग नमो सर्व दृसंग नमो सर्व रंगे तृपंगी
1: नमो जीव जीवंग नमो बीज बीजे खिजे भिजे समस्तंग प्रसिजे
0: कृपालंग स्वरूपे को कर्मंग प्रणासी सदा सर्वदा हृद सिदंग निवासी चरपट छंदवाय प्रसाद
1: अमृत कर्मी अमृत धर्म खाल जोगे चल भोगे
0: अचल राजे अटल साजे अखल धर्मंग लख
1: कर्मंग दाता सर्वंग ज्ञाता सर्वंग पाने सर्वंग माने
0: सर्वंग प्राणंग सर्वंग त्राणंग सर्वंग भुक्ता सर्वंग जुक्ता
1: सर्वंग देवंग सर्वंग भेवं सर्वंग काले सर्वंग पाले
0: प्रभाल छंदवाय प्रसाद
1: आद रूप नाद मूर्जोन पुरख पार
0: सर्व मातृ मान देव पेवालो
1: गारे।